0: is the Fun Asia Network. You are listening to Fun Asia Radio 104.9 FM. KZMP 104.9 FM HD1, Pilot Point, Texas. Simulcasting on KTCG 104.1 FM HD2, Sanger, Texas. Powered by Fun Asia Films and Fun Pizza Kitchen.
1: Official tax and finance partner, AG FinTax.
0: Official injury law partner, the law offices of Omar Khwaja.
1: In association with Passion Health Primary Care.
2: एक और लड्डू ले लो।
3: थोड़ी और बिरयानी।
2: अरे अमेरिका जाके थोड़ी मिलेगा।
4: अब सिर्फ सूटकेसेस ही नहीं, वेट, कोलेस्ट्रॉल और शुगर भी एक्स्ट्रा बैगेज बनके साथ आ गए।
5: इंडिया ट्रिप के बाद या कभी भी अपनी हेल्थ को गेस वर्क पर मत छोड़िए। Schedule your annual health checkup at Passion Health Primary Care. Along with blood pressure, blood sugar, cholesterol and weight checks, they also offer depression and anxiety screening, alcohol health assessment, fibroscan, vitamin B12 testing and many other preventive health screenings. Call or text 214-666-6259. Passion Health Primary Care.
6: ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾ, ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ಮನೆ ಖರೀದಿಸುವುದು ಈಗ ತುಂಬಾ ಈಸಿ ಆಗಿದೆ. ಗೃಹ ಪ್ರವೇಶ್ ಇಂಡಿಯಾ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಎಕ್ಸ್ಪೋ ಅನ್ನು ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಿದೆ. ಬೆಂಗಳೂರು, ಹೈದರಾಬಾದ್, ಚೆನ್ನೈ, ಮುಂಬೈ, ಪುಣೆ ಮತ್ತು ಡೆಲ್ಲಿ NCR ಎಂದ ಟಾಪ್ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಒಂದ್ ರೂಫ್ ಕೆಳಗೆ. 200+ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೋರ್ ಮಾಡಿ ನಿಮಗೆ ಸೂಟ್ ಆಗುವಂತ ಪ್ರಾಪರ್ಟಿಯನ್ನು ಈಸಿಯಾಗಿ ಕಂಡುಕೊಳ್ಳಿ. ದಿನಾಂಕ October 10th and 11th. ಸ್ಥಳ ಹಯಾತ್ ರೀಜೆನ್ಸಿ ಫ್ರಿಸ್ಕೋ. ಸಮಯ ಬೆಳಗ್ಗೆ 10 ರಾತ್ರಿ 8 PM. ಫ್ರೀ ಎಂಟ್ರಿ, ಫ್ರೀ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಕೂಡ ಇದೆ. ಮೈ ಸ್ಕ್ವೇರ್ ಫೀಟ್ ಇಂದ ಬರುತ್ತಿರುವ ಬಿಗ್ಗೆಸ್ಟ್ ಇಂಡಿಯಾ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಎಕ್ಸ್ಪೋ ಅನ್ನು ಮಿಸ್ ಮಾಡಬೇಡಿ.
7: साल तो कमाल हो गया, हमारा रेवेन्यू डबल हो गया।
8: सर अच्छा है, लेकिन आपने टैक्स प्लानिंग किया?
7: नहीं।
8: बुक कीपिंग अपडेटेड है?
7: नहीं।
8: कैश फ्लो फोरकास्ट बनाया?
7: वो भी नहीं।
8: तो पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त।
9: रेवेन्यू देखकर खुश मत होइए। बिजनेस में तब ऑल इज वेल होगा जब हमारे नंबर्स भी स्ट्रॉन्ग हो। फॉर योर टैक्स प्लानिंग, बुक कीपिंग एंड CFO सर्विसेज, विजिट agfintax.com, कॉल 972-618-8555. AG FinTax, your growth, our strategy. AG FinTax, led by Forbes Finance Council member Anil Granthi.
10: Services are subject to individual eligibility and applicable laws. Terms and conditions apply.
11: जहाँ तंदूर की आंच घर जैसी गर्माहट और अपनों का साथ सब एक ही मेज पर मिल जाए, अब वही

0: कार्डियो सेशन चल रहा है दोस्तों। यहाँ पर एक ही मूवी का फास्ट पेस गाना और उसी मूवी का स्लो पेस गाना, ये है हमारा सिलसिला। और जैसे आपकी रिक्वेस्ट आई है और जिस तरीके से आपकी कॉल्स आ रहे हैं, मुझे तो ऐसा लगता है कि 2 घंटे का पूरा हमें कार्डियो सेशन ही करना पड़ेगा, क्योंकि आप सबकी रिक्वेस्ट यहाँ पर प्ली करना तो मेरा परम कर्तव्य है और उसको मैं जरूरी बखूबी निभाऊंगी। तो अगर आपको आपके गाने स्क्वीज इन करने हैं या फिर क्यू इन करने हैं तो आप मुझे ब्रेक के दौरान भी कॉल कर सकते हैं। विद इन 30 सेकंड्स वी आर मूविंग टू द नेक्स्ट कमर्शियल ब्रेक एंड वी विल बी बैक सून। तो इन द मीन टाइम इफ यू वांट टू कॉल मी एंड टेल मी योर रिक्वेस्ट, यू कैन कॉल मी ऑन 972-235-5555 इज द नंबर टू कॉल द स्टूडियो। दिस इज योर होस्ट आरजे अपूर्वा एंड दिस इज योर शो विच इज कॉल्ड ये शाम मस्तानी। एवरी संडे की शाम 6 से 8 रहता है आपका और मेरा साथ। छोटा सा ब्रेक है दोस्तों, मैं यू गई और यू आई।
1: इट्स ट्रू, हम अपनी सद्बुद्धि से बहुत सी प्रॉब्लम सॉल्व कर सकते हैं, बट समटाइम्स इवन द बेस्ट नीड अ लिटिल गाइडेंस। विद ओवर 400 इयर्स ऑफ फैमिली ट्रेडिशन थ्रू हिज एक्सटेंसिव नॉलेज ऑफ एस्ट्रोलॉजी एंड पाम रीडिंग, पंडित ईश्वर जी कैन हेल्प यू विद एनी डिफिकल्टी इन योर पर्सनल और प्रोफेशनल लाइफ, फ्रॉम रिलेशनशिप इश्यूज टू नेगेटिव एनर्जी रिमूवल। कॉल द मोस्ट ट्रस्टेड एस्ट्रोलॉजर पंडित ईश्वर जी 9455270897 or visit astrologerishwar.com.
2: Welcome to the Shadi Memory Test. Rapid fire round start karte hain. Decorations ka color.
3: Next question.
2: Bride ki entry song.
3: Yaad nahi.
2: Buffet mein kya tha?
3: Chana papri chaat, bihari kebab, dilli nihari, achari chicken, mutton biryani.
4: Shadi mein baaki details bhool sakte hain, lekin khana kabhi nahi. Gatherings 50 ki ho ya 500 guests ke liye, choose signature cuisines, customized catering, live cooking stations and professional service. Call 972-905-5449. Signature cuisine, the taste your guests will remember.
5: इस साल तो कमाल हो गया, हमारा रेवेन्यू डबल हो गया।
6: सर अच्छा है, लेकिन आपने टैक्स प्लानिंग किया?
5: नहीं।
6: बुक कीपिंग अपडेटेड है?
5: नहीं।
6: कैश फ्लो फोरकास्ट बनाया?
5: वो भी नहीं।
6: तो पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त।
4: रेवेन्यू देखकर खुश मत होइए, बिजनेस में तब ऑल इज वेल होगा जब हमारे नंबर्स भी स्ट्रांग हो। फॉर योर टैक्स प्लानिंग, बुक कीपिंग एंड CFO सर्विसेज, विजिट agfintax.com, कॉल 972-618-8555। AG Fintax, your growth, our strategy. AG Fintax, led by Forbes Finance Council member Anil Granthi. Services are subject to individual eligibility and applicable laws. Terms and conditions apply.
7: ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾ, ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ಮನೆ ಖರೀದಿಸುವುದು ಈಗ ತುಂಬಾ ಈಸಿ ಆಗಿದೆ. ಗೃಹ ಪ್ರವೇಶ್ ಇಂಡಿಯಾ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಎಕ್ಸ್ಪೋವನ್ನು ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಿದೆ. ಬೆಂಗಳೂರು, ಹೈದರಾಬಾದ್, ಚೆನ್ನೈ, ಮುಂಬೈ, ಪುಣೆ ಮತ್ತು ಡೆಲ್ಲಿ NCR ಎಂದ ಟಾಪ್ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಒಂದು ರೂಫ್ ಕೆಳಗೆ. 200+ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ಸ್ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೋರ್ ಮಾಡಿ ನಿಮಗೆ ಸೂಟ್ ಆಗುವಂತ ಪ್ರಾಪರ್ಟಿಯನ್ನು ಈಸಿಯಾಗಿ ಕಂಡುಕೊಳ್ಳಿ. ದಿನಾಂಕ October 10th and 11th. ಸ್ಥಳ ಹಯತ್ ರೀಜೆನ್ಸಿ ಫ್ರಿಸ್ಕೋ. ಸಮಯ ಬೆಳಗ್ಗೆ 10 ರಿಂದ ರಾತ್ರಿ 8 ವರೆಗೆ. ಫ್ರೀ ಎಂಟ್ರಿ, ಫ್ರೀ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಕೂಡ ಇದೆ. ಮೈ ಸ್ಕ್ವೇರ್ ಫೀಟ್ ಇಂದ ಬರುತ್ತಿರುವ ಬಿಗ್ಗೆಸ್ಟ್ ಇಂಡಿಯಾ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಎಕ್ಸ್ಪೋವನ್ನು ಮಿಸ್ ಮಾಡಬೇಡಿ.
8: ಫಿಲ್ಮೋ ಕಾ ಮಜಾ ಆಕ್ಷನ್, ಡ್ರಾಮಾ ಆರ್ ರೋಮಾನ್ಸ್ ಮೇ ಹೈ, ಆರ್ ಖಾನೆ ಕಾ ಮಜಾ ಹರ್ ಫ್ಲೇವರ್ ಕೆ ಜಬರ್ದಸ್ತ್ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ಮೇ.
9: ಕಭಿ ಚಟ್ಪಟಾ ಸಾ ಟ್ವಿಸ್ಟ್, ಕಭಿ ತೀಖಾ ಸಾ ಕಿಕ್, ಕಭಿ ಮೀಠಾ ಸಾ ಸುಕೂನ್,
8: ಜಹಾಂ ಹರ್ ಫ್ಲೇವರ್ ಕರೆ ಫುಲ್ ಆನ್ ಎಂಟರ್ಟೈನ್. ದ ಫ್ಲೇವರ್ ಲೌಂಜ್,
9: ಪಾಪ್ರಿ ಚಾಟ್ ಸೇ ಮಾಲ್ಪುವಾ ರಬ್ರಿ ತಕ್, ಹರ್ ಡಿಶ್ ಮೇ ಮಿಲೇ ಜಿಂದಗಿ ಕೆ ಫ್ಲೇವರ್ಸ್ ಕಾ ಅಸ್ಲಿ ಸ್ವಾದ್. ವಿಸಿಟ್ ದೇರ್ ನ್ಯೂ ವೆಬ್ಸೈಟ್ ಆರ್ ಡೌನ್ಲೋಡ್ ದ ಫ್ಲೇವರ್ ಲೌಂಜ್ ಆಪ್ ಫಾರ್ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್ ಡೀಲ್ಸ್. ದ ಫ್ಲೇವರ್ ಲೌಂಜ್, ಹರ್ ಬೈ ಸೂಪರ್ ಹಿಟ್.
10: Order, order. Mr. Impressions, campaign ka result.
11: Your Honor, hazaron logon ne ad dekha.
10: Miss clicks.
12: 100 logon ne click bhi kiya.
10: Customers kitne aaye?
13: Evidence found. Actual customer visit is less than 10.
14: Marketing mein clicks nahi, customers matter karte hain. With Smart Reach AI, reach local customers, even competitor visitors, across radio, digital, streaming TV and audio. Measure calls, bookings, redemptions and actual visits. Visit smartreachai.us. SmartReach AI, turn attention into customers. SmartReach AI, a Phanasia Network product.
4: Marvin Das and Bindas Services present the 6th Annual South Asian Food Festival on 1st November from 12 noon to 8 p.m. at the Sound Venue in Koppal. Enjoy food, shopping, dance and live music with free entry and parking. Vendors and exhibitors, showcase your business to thousands. Call Marvin at 972-302-7012 to reserve your spot.
15: The Dill of Dallas. Heart to heart, fun.